कौन बाटे तू जा तेरे बेटा, कौन बाटे तू जा तेरे बेटा, ही लोग मारू न जाते बेटा रे लो चाटियो।

रानी बोले तुई माल जमा, रानी बोले तुई माल जमा, मैं सिंगर पोटाऊ दई दे, रानी रे सिंगर पोटाऊ दई दे, बेसरा के दिला ये बे गेलो ये बे, बेसरा के दिला ये बे गेलो ये बे, उदयन राजा गेलो प्रभु रे उदयन राजा गेलो, जातो जातो तो जाय से ये बे, जातो जातो तो जाय से ये बे, उदयन राजा जाए प्रभु रे उदयन राजा जाए, अमरु नयाले तो गेलो ये बे, अमरु नयाले तो गेलो ये बे, ही अपलो गारे आए प्रभु रे अपलो गारे आए, ई सोनार घरे तो गेलो ये बे, सोनार घरे तो गेलो ये बे, ये सिंगर बना बोले प्रभु रे सिंगर बना बोले, हे अलंकारो तो सिंगर ये बे, अलंकारो तो सिंगर ये बे, ही बना काले बोले प्रभु रे बना काले बोले, ती बचूं दिले ना गमुनी रे, ती बचूं दिले ना गमुनी रे, ही बोनाव ना ले दो ये प्रभु रे बोनाव ना ले दो ये, सोनार पीला तो बना लो ये बे, सोनार पीला तो बना लो ये बे, उदयन राजा ने प्रभु रे उदयन राजा ने, इसने यो सोने आसे ये बे, इसने यो सोने आसे ये बे, मैं सिंगर यो ठाउ नहीं दे, बोले रे सिंगर बोठाउ नहीं दे, छातीर मोई ल लगड़ू न गेलो, छातीर मोई ल लगड़ू न गेलो, हे करिया काऊ गड़े प्रभु रे करिया काऊ गड़े, भाचा बोले तुई करिया काऊ, भाचा बोले तुई करिया काऊ, तुई बोने तो पोती जा रे भाजा रे, बोने तो पोती जा रे, ए तू जो बुबू तो गाजर भाजा, तू जो बुबू तो गाजर भाजा,